बाचा कर सिमरंत तुझे तिन, दुख दरिद्र मिट्यो जोखिनं। कर्म कर तो दरस परस, पारस सर बल पट जस गायो। श्री गुरु रामदास जय।

आप पारस परम त्यानी साच साचे पावे आनंद अन दिन हरख साचा दुख किल विख पर हरे सच नाम पाया गुर दिखाया